गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

नकल राखे पसम करे लस्कर कोट लाखे जिसका साधना करता ताको राख देखो राहथ मान जतन करतब पात के करतब दात मारे न राखे अवर न कोय सर्व दिया कर राखा सोय काहे सोच कर रे प्राण जप नानी

पे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वकाले नमस्तास्तदेव नमस्तंग पेवै नमस्तंग जनमे नमस्तंग सुब्रमे नमो सर्वगावणे नमो सर्वपहुणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले

बाचा कर सिमरन तुझे तिन दुख दुख दरिद्र मिट्यो जो खेनंग कर्म करत तो दर्श परस पार सार बल पट जस गायो

वाहिंद्र वाहिंद्र वाहिंद्र वाहिंद्र वाहिंद्र वाहिंद्र वाहिंद्र वाहिंद्र वाहिंद्र वाहिंद्र वाहिंद्र वाहिंद्र वाहिंद्र वाहिंद्र वाहिंद्र।